चेचनी, खाश तो चेचनी, शुने शुने आन मोन, नाचे मोर प्राण मोन, माजा गोला चाचा शू, अल्ला दे भरपू, गोला छेड़ा धमके, गाच पाला चमके, शुरे शुरे कत पेच, गीत केरी कैच कैच, जत भय जत दुख दुरु दुरु धुक धुक, तोर गाने पेछी रे सब भूले गेछी रे, चाँद मुखे मिठी गान, शुने झरे दुनायान।